पिता माता तरत महत दिवस रात दुए दाई दाया खिले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे तर

अपने आप साझे अपने रचे नाओ दुई कुदरत साझे कर आसन डिठो चाओ दाता करता तू तुझ दे वह करे पसाओ तू जानो इस सब सहदे ले सह जिंद कवाओ करे आसन डिठो चाओ करे आसन डिठो।

0: सच्चे तेरे खंड, सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लो, सच्चे आकार, सच्चे तेरे करने सर्व विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुद आखे लख करोड़, सच्चे सब तान, सच्चे सब जोर, सच्ची तेरी सिफ सच्ची सलाह, सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच, जो मर्ज मैं सो कच न कच महला पहला।
1: ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਵੱਡਾ ਨਾਉ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਸੱਚ ਨਿਆਉ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਨਿਚਲ ਥਾਉ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਣਿਆ ਲਾਓ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਪੁਜੇ ਸਭਾਓ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਪੁੱਛਣਾ ਦਾਤ, ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਆਪੇ ਆਪ।